0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: वेणुधुनी 90.4 एफएम केएलई गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कारः. वयम श्रुण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफएम 90.4 केएलई गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. प्रथमं प्रार्थनां कुर्मः. ॐ श्री गणेशाय नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 एफ एम KLE कणसूरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषा तुमच्यासोबत. आज आहे रविवार 24 मे 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार पाहू. माणसाची खरी ओळख त्याच्या विचारांवरून आणि संस्कारावरून होते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. सुरत आणि गुजरात मध्ये लागलेल्या आगीत 22 विद्यार्थ्यांचं निधन झालं. शेरपा तेब्बा त्रेती 18व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वात लहान व्यक्ती ठरला. दिवस होता आजचाच. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो इन्सॅट 3B हा उपग्रह पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला, तोही आजच्याच दिवशी. इगोर सिकोरस्की यांनी एका रोटर हेलिकॉप्टरचे यशस्वी उड्डाण केले, तेही आजच. सॅम्युअल मोर्स यांनी स्वतः विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश पाठवला, तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस पाहू. जीत गांगुली भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गायक यांचा जन्म आजचाच. शिरीष कुंदर भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक यांचाही जन्म आजचाच आहे. मंदार आगाशे भारतीय संगीत दिग्दर्शक आणि उद्योगपती यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हेमचंद्र दानी रणजीव कसोटी क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच. मिखाईल शोलोखोव रशियन कादंबरीकार आणि लेखक, नोबेल पारितोषिक प्राप्त यांचाही जन्म आजचाच. जादूगार रघुवीर भारतीय जादूगार यांचाही जन्म आजच आहे. राणी व्हिक्टोरिया 63 वर्ष आणि 216 दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी यांचाही जन्म आजचाच. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा. 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत आज राशी भविष्य सांगणार आहे आणि सुरुवात मेष राशीपासून. मेष राशीचे लोक आज वैवाहिक जीवनाचा आनंद घेतील. सरकारी अधिकाऱ्याला भेटल्याने सर्व कामे सहज पूर्ण होतील. वृषभ राशीच्या लोकांना आज अनावश्यक खर्चावर आळा घालावा लागेल, अन्यथा येणाऱ्या काळात तुम्ही अडचणीत येऊ शकता. मिथुन राशीचे आज नोकरी आणि व्यवसायात इच्छित परिणाम मिळवतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. कर्क राशीचे लोक आज घरातील आवश्यक गोष्टींवर पैसे खर्च करतील आणि भौतिक सुखसोयींचा लाभ घेऊ शकतील. सिंहराशीच्या लोकांना आज कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि अडचणीत सापडलेल्या मित्राला मदत करण्याचा विचारही तुम्ही करू शकता. कन्या राशीच्या लोकांना आज उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात, ज्याचा फायदा घेण्याचा तुम्ही पूर्णपणे प्रयत्न करा. या उद्या 6 राशी आणि आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. तुळ राशीच्या लोकांचा आज कौटुंबिक सदस्यांसोबत आनंदाचा काळ जाणार आहे. घरामध्ये खूप दिवसांपासून कोणतीही समस्या सुरू होती तर ती आज संपुष्टात येऊ शकते. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रामध्ये कठीण स्पर्धा असेल आणि तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. धनुराशीचे लोक आज भागीदारीत व्यवसाय करण्याचा विचार करत असतील तर दिवस चांगला जाईल. यासोबतच कोणत्याही बँक किंवा संस्थेकडून कर्ज घेण्याचा विचार असेल तर तेही सहज उपलब्ध होईल. मकर राशीच्या लोकांना आज आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. कुंभ राशीचे लोक आज आपल्या कुटुंबियांसोबत आनंदी वातावरणात वेळ घालवतील. दुपारनंतर तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. आणि शेवटची मीन राशीच्या लोकांना आज तुम्ही संपूर्ण दिवस इतरांच्या सेवेत घालवाल ज्यामुळे मनशांती मिळेल. नोकरीमध्ये आज तुमच्यावर काही ओझे असू शकते. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथे. हकीम अली झरदारी, भारतीय पाकिस्तानी व्यापारी आणि राजकारणी यांची आज पुण्यतिथी. मजरू सुलतानपुरी, शायर, गीतकार आणि कवी दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र गणपुणी 91.4 FM KLE गणसू. नमस्कार.

बेळगावचा नवा मानाचा शिखर लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले एक आलिशान वसाहत. सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजी.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: ಕೆಎಲ್ಇ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

केली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, केसीटी कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज. 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक. अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि Wi-Fi सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था. उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

अंजनी फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव. जगभरातील 3,000+ माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस. परिणामाधारित शिक्षण पद्धती. प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम. जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र. आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा. आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

0: नमस्कार, तुम्ही एकत आहात वेणू धोनी 90.4 FM KLE कनसू. एक विशेष कार्यक्रम घेऊन आली आहे मनीषाला, तुम्ही ऐकत आहात. आज आपण बालविश्व या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत प्रेम यल्लाप्पा बुरुड याला. प्रेम हा मद्रास रेजिमेंटल सेंटरच्या क्रीडा प्रशिक्षण केंद्रामध्ये याची निवड झालेली आहे. 13 वर्षाचा आहे तो, धावपट्टू म्हणून हा आपल्याला माहिती आहे, ओळखीचा आहे. तर मद्रास रेजिमेंटल सेंटरमध्ये त्याची निवड कशी झाली आणि काय काय प्रयत्न केलेत त्यांनी, हे प्रशिक्षण कुठं दिलं जातं, या संदर्भात आपण त्याच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. सुरुवातीला स्वागत करूया त्याचं. प्रेम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: तुझ्याबद्दल थोडस जाणून घ्यायला आवडेल की तू मूळचा कुठला आणि कितवीत शिकतो, शाळेचं नाव वगैरे.
1: मी आता 8वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव VBSS माध्यमिक विद्यालय करले.
0: आणि मूळचा कावळेवाडीचा.
1: हो.
0: बर, मग तू आता सध्या 8वी शिकतोस.
1: होय.
0: मग धावण्याचं जे सराव होता किंवा धावण्याची आवड तुला कधीपासून निर्माण झाली?
1: बालवाडीपासून.
0: बालवाडीपासून?
1: होय.
0: ती कशी?
1: ते पप्पा बेळगावला जात होते, मी पण पाठ लागलो येतोय तुम्हाला, आणि मला मोठे काका धरले जाऊ नको म्हणून मी पाठ लागून बिजगरणी पर्यंत पळलो. त्यापासून मला जिद्द निर्माण झाली, रनिंग जर जास्त आहे म्हणून मी पळालो. जिद्द तयार होऊन मी आता इथे उभे राहिले.
0: म्हणजे त्यावेळी खाट्टीपणा म्हणून तू बाबांच्या पाठीमाग धावलास आणि नंतर तुला समजून आलं की तू एवढा धावू शकतोस, किंवा तुझ्या घरच्यांना मोठ्या मंडळींना समजलं असेल की तू धावू शकतोस एवढं व्यवस्थित, आणि ते धावल्यानंतर तुला काही त्रास झाला नाही?
1: नाही.
0: म्हणजे तेव्हापासून हे बाकीच्यांना लक्षात आलं की धावण्याची कला आहे किंवा ती जी क्रीडा आहे ती तुझ्या अंगात आहे, तो गुण तुझ्या अंगामध्ये आहे. मग ह्याला प्रॉपर आपण एका गायडन्स खाली घेतो किंवा एखादा ट्रेनर आपण घेतो किंवा कुणाचं तरी मार्गदर्शन आपल्याला भेटतं, ते मग कुणाचं भेटलं तुला आणि कशी सुरुवात झाली तिकडं?
1: आमचे पप्पा शिकवले पहिल्या स्टेजला. म्हणा ग्राउंडला आलो,
0: जिल्हा ग्राउंडला
1: आलो. तिथे 3 किलोमीटरची शर्यत होती, मॅट्रिकची पोरं होती, आणि मला सगळे पोऱ्या चिडवत होते, हो काय मुलगा पळणार एवढा छोटा आहे. मी रडलो तेव्हा आणि पळून दाखवलो, त्यांना जिल्हा क्रीडांगवर 5वा नंबर आला.
0: अरे वा, त्यावेळी तू कितवीत होतास?
1: बालवाडी होतो.
0: तेव्हाच?
1: तेव्हाच.
0: म्हणजे सगळी तुझ्यापेक्षा मोठी मुलं होती आणि त्याच्यात तूच एकटा छोटा होतास.
1: होय.
0: किती किलोमीटर पळण्याची शर्यत होती ती?
1: 3 किलोमीटर पळण्याची शर्यत होती.
0: अरे वा, मग त्याच्यामध्ये तू 5वा आलास.
1: होय.
0: ग्रेट. मग तेव्हापासून तरी तुला पक्कच झालं असेल की हा आपण आता धावू शकतो आणि कॉम्पिटिशन मध्ये भाग घेऊ शकतो.
1: होय.
0: होय ना. म्हणजे सुरुवात तुझी बाबांकडून शिकण्याची झाली, बाबांनी तुला शिकवलं, प्रॅक्टिस घेतलं.
1: होय.
0: मग त्यावेळी तू किती वेळ असा प्रॅक्टिस करायचास काही लक्षात आहे?
1: होय. सकाळ आणि संध्याकाळी. सकाळ 5 किलोमीटर, संध्याकाळी 5 किलोमीटर ठेवलो
0: पळायचं.
1: होय.
0: बर, मग ह्याच्या सोबत प्रेम काही खाण्यापिण्यावरती नियंत्रण असेल किंवा खाण्यापिण्यामध्ये काही सवयी बदलायच्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी काय करत होतास?
1: कारका, बदाम, गुळ हे खायत होतो. आणि फळ, सफरचंद, द्राक्षे, अक्रोड असे खात होतो.
0: म्हणजे ते सगळं आपण लक्ष ठेवायला पाहिजे. मग तर तू तर खूप लहान वयात याची सुरुवात केलीस प्रेम, आणि तुझी मित्रमंडळी मग काही खात असतील, कसे एन्जॉय करत असतील, म्हणजे अभ्यास करत असतील किंवा खेळत असतील, खेळण्याच्या वयामध्ये तू एक म्हणजे क्रीडामध्ये तू ऍक्टिवेट होतास आणि धावणं हे तू शिकलास आणि त्याचं प्रॅक्टिसही व्यवस्थित रोजच्या रोज करत होतास, तर मग त्यांना बघून असं तुला कधी वाटलं नाही की हा काय आहे आपण रोज एक प्रॅक्टिस करतोय, कधी चुकून चालत नाही, खाण्यापिण्या सुद्धा लक्ष ठेवावं लागतंय, मग तुमच्या वयाची मुलं छोटी छोटी चिप्स खाल, हे खाल, ते खाल करतात, मग त्यावेळी तुला असं काही वाटायचं
1: रडू यायला? मला काय कोण पण दिना, फक्त खारका, बदाम, गुळ असे द्यायचे,
0: सारखं तेच खायचं. मग कसं समजावायचं तू स्वतःला की तुला कोण समजावायचं दुसरं?
1: आता मी आता मोठा ना म्हणत जेवण, मला नोकरी लागणार ही मला जिद्द पुढची होती म्हणून मी काय पण खाल्लं नाही.
0: कंट्रोल केलंस.
1: होय.
0: ग्रेट. मग प्रेम, आता 8वी मध्ये शिकतोयस तू आणि एवढं म्हणजे बालवाडी पासून याची सुरुवात केलीस तू, मग ह्याचं जे सिलेक्शन झालंय मद्रास रेजिमेंटल सेंटर मध्ये जे तुझं सिलेक्शन झालं ते कशा पद्धतीनं झालं, म्हणजे काय प्रोसिजर होतं नेमकं?
1: ते अंडर 14 होतं. ते त्यांनी सिलेक्शन करून घ्यायचे.
0: बर.
1: म्हणून मला एक सरांनी पाठवले पॅम्पलेट, इथं आहे तू जा म्हणून. फर्स्ट पुण्याला गेलो होतो आणि ते मला फिजिकल मध्ये काढले, वजन आणि उंची भरली नाही लास्ट मोमेंटला.
0: बर.
1: तिथं पण दुसरा आलेला, कितवी मध्ये होतो मी, पाचवी मध्ये होतो.
0: बर.
1: तेव्हा काढले आणि पॅम्पलेट पाठवले 2024 मध्ये आता सरांनी. आणि तिकडे जायला मला आवड आली, तिकडे आता होतंय सिलेक्शन म्हणून. आणि तिकडे गेलो आणि तिथे सिलेक्शन झालं. पण आता 24 तारखेला जॉईनिंग आहे.
0: 24 सप्टेंबर.
1: होय.
0: मग हे सिलेक्शन साठी तू कुठल्या गावाला गेला होतास?
1: विलिंग्टनला, ओटी विलिंग्टन.
0: नाही आता जाणार तिकडं तू.
1: हो.
0: पण जे परीक्षा दिलास किंवा ज्याच्यावर तुला सिलेक्ट केलं ते ठिकाण कोणतं होतं?
1: मद्रास.
0: मद्रासला जाऊन.
1: होय.
0: मग त्याच्यामध्ये म्हणजे जसं तुझं पहिलं हाईट कमी होती, वजन कमी होतं म्हणून तुझं रिजेक्शन झालं, तसं इथं आता सगळं परफेक्ट झालं?
1: परफेक्ट आहे.
0: मग असं की एक डिस्टन्स असं पळायला वगैरे लावले? किती किलोमीटर?
1: फक्त 800 मीटर लावले.
0: बर.
1: आणि 60 मीटर लॉंग जम्प, बॉल थ्रो, असं करायला सांगितले. जम्प, हाय जम्प सगळं करायला सांगितलं.
0: म्हणजे हाय जम्प, लॉंग जम्प वगैरे त्या पण ऍक्टिव्हिटीज घेतल्या तुमच्याकडून आणि त्या सगळ्यांवरती तुझं सिलेक्शन झालं. ओके. मग आता या सेंटरच्या अंडर तू शिकल्यानंतर काय असा बदल होणार आहे स्वतःमध्ये किंवा काय असं अचीव होणार आहे तुला?
1: मला ऑलिम्पिक खेळायची जिद्द आहे. ऑलिम्पिक साठी भरपूर तिथे प्रयत्न होतो, पाठवतात त्यांनी.
0: बर. त्यांच्याकडून. ओके. मग आता तू तिथंच राहायचं?
1: तिथेच राहायचं.
0: आणि बाकीचं शिक्षण मग पुढचं
1: त्यांनी देतात आहे शाळा.
0: ओके. म्हणजे तिथं शिकत शिकत ह्या पण ऍक्टिव्हिटी मध्ये प्रॅक्टिस करून घेतलं जातं तुमचं?
1: होय.
0: मग आता 24 तारखेला जाणार तू प्रेम आणि त्या सगळ्याची मग तयारी कशी चालली तुझी?
1: चालली बरोबर. संतोष दरेकर सर, वायपी नाईक सर, भरमाना शट्टुप्पा देवर्मणी सर यांनी सगळ्यांनी मला किट दिले.
0: आणि मी असं ऐकलं की आपले जे बेळगावचे जिल्हाधिकारी आहेत त्यांनीही तुला काही मदत केली.
1: होय.
0: अरे वा. म्हणजे सगळ्यांच्याकडून तुझं कौतुक करण्यात आलं तर?
1: होय.
0: एवढं चांगलं कामच केलंस तू आणि तुझी जिद्द जी होती ती व्यवस्थित सांभाळलीस तिला आणि त्याच्यावरती तू प्रयत्न करतोय. बाकीच्या मुलांच्याकडे लक्ष देऊन तू स्वतःला म्हणजे तिकडे डिस्ट्रॅक्ट नाही केलंस, एका ह्याच्यावरती स्थिर राहिलास तू आणि त्याच्यामुळे हे तुला आता मिळालं त्याचं फळ असं म्हणायला हरकत नाही. तर मग वेलिंग्टन या गावाला तू जाणार आहेस म्हणजे इकडं तू जाणार आहेस, तर त्याच्याबद्दल काही माहिती नसते किंवा तू अजून खूप छोटा आहेस, मग तिकडं जाण्यासाठी तुझी मनाची तयारी केलीस का?
1: केले.
0: हा. काय वाईट वाटत?
1: नाही.
0: छान. म्हणजे पूर्णपणे मनाची तयारी झालेली आहे तर?
1: होय.
0: मग तिकडं तू किती वर्ष राहणार?
1: तिकडेच आता.
0: आता म्हणजे पुढचं शिक्षण सगळं त्यांच्याकडे. ओके. म्हणजे ते फ्री मध्ये आहे की आपल्याला काही फीस वगैरे द्यावी लागते?
1: फ्री मध्ये.
0: बर. मग घरचे काय म्हणतात आता तू एवढ्या लांब जाणार प्रेम? घरच्यांचं काय मत आहे?
1: आता फोन लावून आले घरचे, त्यांनी गेल्या पुटात कशी तयारी चालते हे आम्हाला सांग असे.
0: घरी कोण कोण असतं?
1: पप्पा, मम्मी, मोठे पप्पा, मोठी आई, आजी, दीदी आणि भाऊ, एवढे.
0: बर. तुझ्यापेक्षा लहान भाऊ आहे?
1: होय.
0: बर. आणि दीदी एक आहे?
1: दीदी मोठी आहे.
0: छान. म्हणजे सगळी जॉईंट फॅमिली आहे?
1: होय.
0: मग प्रेम एवढ्या सगळ्यांच्या मधून तुला आता जावं लागणार आहे शिकण्यासाठी काहीतरी, होय ना? तर मग आताही तुझं सध्या ते धावण्याचं प्रॅक्टिस चालू आहे का?
1: आहे.
0: मग आता कोण प्रॅक्टिस घेतोय तुझं?
1: पप्पा आणि कोलेकर सर
0: त्यांचं.
1: होय.
0: ओके. पप्पाही क्रीडा क्षेत्रात काही ऍक्टिव्ह आहेत की त्यांनाही फक्त आवड म्हणून ते
1: आवड म्हणून
0: घेतात? बाकी असं काही म्हणजे खेळामध्ये वगैरे काही नाहीये?
1: नाही. फिजिकल मध्ये पप्पांना काढले होते आर्मीमध्ये म्हणून मला पप्पानी मला आर्मीमध्ये असं ऑलिम्पिक मध्ये खेळायचे म्हणून त्यांची पण जिद्द होती मग मला तयार केले, त्यांनी होत नाहीत म्हणून.
0: बरोबर. म्हणजे पप्पांचं जे स्वप्न आहे ते तू पूर्ण करणार म्हण आता?
1: होय.
0: छान. प्रेम याच्यासाठी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडूनही तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत की तू जे आता शिकण्यासाठी जातोयस किंवा तुझी जी जिद्द आहे ऑलिम्पिक मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुझी ही आतापासूनची तयारी आहे त्यासाठी आमच्या वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून तुला खूप साऱ्या शुभेच्छा. लवकरच तुझं स्वप्न पूर्ण व्हावं अशी आम्ही प्रार्थना करू. आणि खूप लहान आहेस तू आणि एवढ्या लहान वयात एवढी मोठी जिद्द बाळगणं खूपच कौतुकाचं आहे प्रेम. तर मला सांग याच्या व्यतिरिक्त तुझ्या आणखीन काही आवडीनिवडी आहेत का?
1: नाही.
0: काहीच नाही? खेळणं असेल किंवा काही चित्र काढणं, गाणी ऐकणं किंवा टीव्ही बघणं? कायच नाही, फक्त ह्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन आहे तुझं पूर्ण. बर मग आता आठवी मध्ये शिकतोस, मग शाळेचा अभ्यास वगैरे कसं मॅनेज करतोस तो?
1: सकाळी 5 वाजता उठतो, 8 वाजेपर्यंत व्यायाम करतो, 8 ते 9 वाजेपर्यंत अभ्यास, म्हणून 9 ते 10 वाजेपर्यंत शाळेची तयारी.
0: 10 ला शाळा,
1: दहा ते पावणे 5.
0: बर, आणि आल्यावर?
1: आल्यावर आणि रनिंगला जायचं 6:30 पर्यंत, आणि 7 ते 8 अभ्यास करायचं, आणि जरा असं टीव्ही बघून आणि झोपायचं.
0: हे रोजचं शेड्यूल?
1: रोजचं शेड्यूल.
0: बर, आणि मग अभ्यासामध्ये कसं आहेस तू, म्हणजे कुठला विषय आवडीचा किंवा कुठला आवडत नाही, कठीण जातो असं काही?
1: विज्ञान, गणित, इंग्लिश, कन्नड,
0: हे काय
1: आवडीचे विषय?
0: अरे वा, उलट आहे मग तुझं. बर, आणि कुठला आवडत नाही विषय? मग
1: आवडतो, अरे तेवढा आवडत नाही, मराठी, गणित असे आवडत नाही.
0: ते का लेवल वरती
1: टप राहते ते जरा आवडतात.
0: ते आवडतात तुला? असं कसं उलट तुझं?
1: टप असलेले जरा मेंदू चालतोय जरा.
0: बर,
1: साधा असलं तर लवकर येतोय.
0: म्हणजे तुझं असं मत आहे की मेंदूला आपण सतत चालना देत राहायला पाहिजे, सतत तो ऍक्टिव्ह राहायला पाहिजे.
1: होय.
0: म्हणजे अवघड विषयाचा जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो त्यावेळी जरा खूप लक्ष देऊन करतो आणि खूप जरा विचार करतो, प्रॅक्टिसही करतो. चांगले विचार आहेत प्रेम तुझे. आणि मग फोन वगैरे वापरतोस की
1: नाही?
0: सोशल मीडिया
1: नाही?
0: छान. बर, मग आता तू 24 तारखेला जाणार आहेस, मग अजूनही सतत तुझी प्रॅक्टिस चालू आहे धावण्याची?
1: चालू आहे.
0: ओके. प्रेम, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, आणि तुझं जे हे सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यासाठी तू खूप प्रयत्न केलेस, तुमच्या घरच्यांचा सपोर्ट होता, आणि तुझी आता सगळी नावं सांगितलीस, त्यांचंही मार्गदर्शन तुला वेळोवेळी मिळत राहिलं, तर खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि तू आलास इकडं आमच्याशी एवढ्या छान छान गप्पा मारलास, त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा बालविश्व. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका, आणि त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा एका नवीन कार्यक्रमासोबत उद्या पुन्हा येईलच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 KLE कनसू. नमस्कार.

0: मैं सहज शिंदे बोल रहा हूँ, आप सुन रहे हैं केली वेणु ध्वनि 90.4 एफएम बेलगाम का पहला रेडियो स्टेशन।
1: बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 0831 2486286।

माझं नाव कलापिनी कोमकळी. मी देवासून आले आहे. शास्त्रीय संगीत गाते. ह्याच भूमीमधल्या पंडित कुमार गंधर्व यांची मी मुलगी आणि शिष्या. आज इथे वेणुध्वनी या रेडिओ स्टेशनमध्ये मला यायचा मौका मिळाला आणि अतिशय चांगलं वातावरण आणि सुंदर स्टुडिओ बघण्याचा पण मला एक मौका मिळाला. मी वेणुध्वनीच्या भविष्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. आपला वेणू आणि त्याचा ध्वनी हा सर्वतूर पसरावा आणि सुंदर संगीत त्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळत राहो हीच इच्छा. धन्यवाद.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: Looking for a rewarding career in healthcare? Your journey starts here. Admissions are now open at KLE College of Physiotherapy, Hubballi, one of the leading institutions under KLE Academy of Higher Education and Research. Enroll in the Bachelor of Physiotherapy, BPT, a 5-year comprehensive program including 1 year of internship. Get hands-on clinical training across specialties like pediatrics, sports, cardiorespiratory, neuro, orthopedics, OBG and geriatrics. Learn in modern labs and smart classrooms. Access digital libraries, hostel facilities and vibrant extracurricular activities. Build your future in hospitals, sports, academics, research, fitness centers, or even start your own clinic. Admissions have already started. Hurry up. Don't miss this opportunity to step into a respected and fast-growing profession. Call now at 866-033-5218 or at 944-982-1222. Visit kcpt.kaher.edu.in. KLE College of Physiotherapy, empowering your future in healthcare.
0: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर, श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

माहेश्वरी अंध मुलामुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटतील।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: ಆರೋಗ್ಯದ ಹಾದಿಗೆ ಆಸರೆಯು ನಾವು, ವೈದ್ಯಕೀಯ ಲೋಕದ ಹೆಮ್ಮೆಯು ನಾವು. ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯ KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ನಿಮ್ಮ ಕನಸಿಗೆ ನೀಡುವೆವು ಹೊಸ ಸ್ಟೇಜ್. ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಲ್ಯಾಬ್, ಸ್ಮಾರ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮ್ಗಳ ಸೌಲಭ್ಯ, ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ಕ್ಲಿನಿಕಲ್ ತರಬೇತಿ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ವೃತ್ತಿ ಬದುಕಿಗೆ ನಾವೇ ಸಾರಥಿ. BBT ಪ್ರವೇಶಗಳು ಆರಂಭವಾಗಿದೆ. ಬನ್ನಿ, ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯ ನಿಮ್ಮದಾಗಿದೆ. ಗೌರವದ ವೃತ್ತಿ ಸೇವೆಗೆ ಇದೇ ಸ್ಫೂರ್ತಿ. KLE ಸಂಸ್ಥೆಯ ಜೊತೆಗೆ ಬೆಳಗಲಿ ನಿಮ್ಮ ಕೀರ್ತಿ. KLE ಫಿಸಿಯೋಥೆರಪಿ ಕಾಲೇಜ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ 8660335218. ವೆಬ್ಸೈಟ್ kcpt.kaher.edu.in. KLE ಸಂಸ್ಥೆ ನಿಮ್ಮ ಯಶಸ್ಸಿನ ಭರವಸೆ.
3: KLE College of Engineering and Technology, Chikkodi. Admissions open for 2026-27. B courses available: Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Communication Engineering, Computer Science Engineering and Artificial Intelligence and Data Science. PG courses available: Masters of Business Administration and Master of Computer Applications. The college is NBA accredited and has been recognized by Vishweshwaraya Technological University as a model engineering college. Career opportunities: 100% placement assistance with recruitment support from more than 50 companies, including Infosys, Tata Group and Wipro. Special coaching is provided for UPSC, KPSC and GATE along with academic workshops. The campus offers 500 Mbps Wi-Fi, a well-equipped library and digital classrooms. Separate well-furnished hostel facilities are available for boys and girls. College bus facilities are available on more than 10 major surrounding routes. Admissions are conducted as per Government of Karnataka norms, CET code E167. For more information, call 948304779 or visit www.kleceet.edu.in.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: जी। अब एयर कंडीशन क्लासरूम्स में वर्ल्ड क्लास लैब्स के साथ KLE कॉलेज ऑफ फार्मेसी एयरपोर्ट रोड
1: माहेश्वरी अंध मुला मुलींच्या शाळेमध्ये 2026 आणि 2027 या नूतन वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिली ते 10वी पर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांसाठी अत्युत्तम वसतिगृह शाळा असून गरीब आणि ग्रामीण भागातून आलेले 120 विद्यार्थी येथे शिक्षणाचा सध्या लाभ घेत आहेत. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वस्ती, जेवण यासह ब्रेल लिपीमध्ये शिक्षण देण्यात येते. शिक्षणाबरोबरच संगीत, व्यावसायिक शिक्षण, संगणक प्रशिक्षण, चलनवलन प्रशिक्षण, खेळ पोहण्याचे प्रशिक्षण, ब्रेल पाठ्यपुस्तके व औषध उपचाराची सोयही आहे. विशेष म्हणजे गेल्या 38 वर्षांपासून शाळेचा SSLC परीक्षेचा निकाल 100% येतोय. तेव्हा आपल्या ग्रामपंचायत किंवा आसपासच्या गावांमध्ये अंध मुले आणि मुली आढळल्यास त्यांना आमचा पत्ता देऊन आमच्याशी संपर्क साधण्यासाठी प्रेरित करा. अंध मुलांच्या शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करून आपले अमूल्य योगदान द्यावे. प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विद्यार्थ्यांचा जन्म दाखला, अपंगत्वाबद्दल वैद्यकीय प्रमाणपत्र, UDID कार्ड, ID साइज 4 फोटो, स्टॅम्प साइज 4 फोटो, उत्पन्नाचा व जातीचा दाखला, रहिवासी दाखला, आई वडील आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, जॉईंट बँक पासबुक अर्जासह शाळेत भेटावे. अधिक माहितीसाठी संपर्क करा माहेश्वरी अंध मुलांची शाळा, नेहरू नगर, बेळगाव येथे. फोन नंबर आहे 9448154235 आणि 7259570595.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं. तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: KLE Technological University, Belagavi. Admissions open for 2026-27. Dr. M.S. Sheshgiri Campus, Belagavi. KCET code E036. More than 500 placement offers were received in 2025-26. Students secured a highest annual package of up to 16 lakh per annum. The university has 150-plus experienced faculty members and 50-plus doctoral degree holders. Well-equipped learning factory, tinkering lab and Wi-Fi-enabled hostel facilities are available. UG courses, biomedical engineering, chemical engineering, civil engineering, computer science and engineering, AI, electronics and communication engineering, electrical and electronics engineering, mechanical engineering, BCA, PG courses, MCA, MBA and M.Tech in structural engineering, civil. 60 plus companies including Infosys, Juniper Networks, HPE, Federal Bank and Bosch visit the campus for recruitment. For more information, call 0831 244 0322 or visit www.kletech.ac.in.

0: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कोलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेट के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500 पेक्षा अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150 पेक्षा अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50 अधिक PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था, उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60 अधिक नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತು ಆಸ್ಪತ್ರೆ ಬೆಳಗಾವಿ. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿಂದ ಹಿರಿಯರವರೆಗೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೆ ದಂತ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಹಲ್ಲುಗಳ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಹಲ್ಲು ಕೀಳುವುದು, ಹುಳುಕ ಹಲ್ಲಿನ ಚಿಕಿತ್ಸೆ, ವಕ್ರದಂತ ಸರಿಪಡಿಸುವಿಕೆ, ಮುಖ ಬಾಯಿ ಹಲ್ಲು ಕುತ್ತಿಗೆಗಳ ಶಸ್ತ್ರಕ್ರಿಯೆ, ಸೀಳು ತುಟಿಗಳ ಚಿಕಿತ್ಸೆ, ಹಳದಿಯಾದ ಹಲ್ಲಿನ ಸ್ವಚ್ಛತೆ, ಕೃತಕ ಹಲ್ಲುಗಳ ಅಳವಡಿಕೆ ಮತ್ತು ಬಾಯಿ ವಸಡು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಕೂಡ ಲಭ್ಯ. ನಿಮ್ಮ ಬಾಯಿಯ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ರಹದಾರಿ. ನಮ್ಮ ವಿಳಾಸ ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವನಾಥ್ ಕತ್ತಿ ದಂತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ, ಕೆಎಲ್ಇ ಯೂನಿವರ್ಸಿಟಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312470362, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448998331.
1: हेलो एंड नमस्कार, स्वागत है आपका एक बार फिर. आप सुन रहे हैं वेणु ध्वनि 90.4 केएलई कनसू, आरजे आयुष के साथ. दोस्तों, जैसे कि आज के एपिसोड में हमने बात की कि रोड सेफ्टी इज अ कोलैबोरेटिव रिस्पांसिबिलिटी ऑफ गवर्नमेंट इंस्टीट्यूशन एंड इंडिविजुअल्स. बाय प्रायोरिटाइजिंग एजुकेशन, इन्फोर्समेंट रेगुलेशंस, इंप्रूव इंफ्रास्ट्रक्चर यानी अच्छी सड़कें और अच्छी टेक्नोलॉजी, हम लोग साथ में मिलकर रोड पर हो रहे हादसों को खत्म कर सकते हैं या कम कर सकते हैं. द पार्ट टू सेफर रोड्स में बी चैलेंजिंग, बट लाइफ सेव्ड एंड द सोशल बेनिफिट्स गेंट मेक एवरी एफर्ट वर्थ वाइल. याद रखे, हर वो सेफ डिसीजन जो हम लेते हैं वाइल नेविगेटिंग द रोड्स, वो कॉन्ट्रीब्यूट करता है हमारे बेटर फ्यूचर की ओर. उम्मीद है आज के इस एपिसोड से आपने बहुत कुछ सीखा होगा और आपको बड़ा ही मजा आया होगा. जल्द मुलाकात होगी आपकी और हमारी एक और नए एपिसोड के साथ. तब तक के लिए कहीं जाइएगा मत, सुनते रहिएगा हमारा शो वेणु ध्वनि 90.4 केएलई कनसू पर, यानी आरजे आयुष के साथ. तब तक के लिए बाय बाय, टेक केयर एंड हैव अ ग्रेट ग्रेट ग्रेट इवनिंग अहेड.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: जेली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड.
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये.
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा.
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी.
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल.
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी.
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील.
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा. 8 हायटेक शस्त्रचिकित्सा.
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल.
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण.
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम. तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.